0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। एपिसोड 31। इदानीं प्रार्थनां कुर्मः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम? अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासो.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदा धोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 19 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. प्रेमात अपेक्षा नसते, सेवेत अहंकार नसतो आणि भक्तीत दिखावा नसतो. म्हणूनच निस्वार्थ भावनेत मनाला खरी शांती मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. युवराज सिंग हे T20 क्रिकेट सामन्यातील 1 षटकात 6 षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले. कर्नाल मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्रॉन्ज पदक मिळवले असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. मेक्सिको सिटी भूकंप झाला आणि भूकंपामुळे हजारो लोकांचं निधन तर सुमारे 400 इमारती उद्ध्वस्त झाल्या. संयुक्त राष्ट्र सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले तेही आजच्याच दिवशी. फ्रेंच क्रांतिकारक युद्ध बर्गनची लढाई रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध झाली आणि फ्रेंच डच यांचा विजय झाला. अमेरिकन क्रांतिकारक युद्ध सारागोटाची पहिली लढाई झाली आणि ब्रिटिश सैन्याने कॉन्टिनेंटल आर्मीवर विजय मिळवला. दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस पाहू. आकाश

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता मी आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात करते मेष राशीपासून. आज नवीन उत्साह जाणवेल. कामातील महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधल्याने मन हलके होईल. वृषभ रास, आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मिथुन रास, संवाद आणि विचारांची देवाणघेवाण आज महत्वाची ठरेल. नवीन माहिती मिळेल. विद्यार्थ्याने अभ्यासाचे नियोजन करावे. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. मनातील चिंता जवळच्या व्यक्तीशी बोलल्यास कमी होऊ शकतात. सिंह रास, कामात आत्मविश्वासाने पुढे जा. इतरांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल. मात्र निर्णय घेताना संयम राखा. कन्या रास, बारकाईने केलेले नियोजन फायदेशीर ठरतील. आरोग्यासाठी नियमित झोप आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्ती गीत. ऐकत्र 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न करा. सहकार्यामुळे एखादे काम सहज पूर्ण होईल. वृश्चिक रास, आज आत्मपरीक्षणासाठी चांगला दिवस. जुन्या चुका लक्षात घेऊन नवीन निर्णय अधिक विचारपूर्वक घ्या. धनुरास, ज्ञान आणि अध्यात्माकडे ओढ वाढू शकते. वाचन, प्रार्थना किंवा एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास मनाला समाधान देईल. मकर रास, कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. वेळेचे नियोजन केल्यास ताण कमी होईल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. कुंभ रास, समाज उपयोगी काम करण्याची संधी मिळू शकते. तुमची एखादी कल्पना इतरांसाठी उपयुक्त ठरू शकते. आणि शेवटची मीन रास, भावनिक संवेदनशीलता वाढू शकते. ध्यान, नामस्मरण किंवा शांत वातावरणात काही वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेळधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कडोली येथील शंकर निंगापा पाटील यांना. त्यांची शेती आहे आणि कोबीज, ऊस, बटाटा या प्रकारची पिकं ते आपल्या शेतामध्ये घेतात. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पेशली शेतीबद्दल बोलणार आहोत. तर शेती म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासोबत येतात आणि शेती करणं एवढं सोपं पण नाही आहे, खूप कठीण काम आहे खरंच ना. तर कडोलीसारख्या ठिकाणी म्हणजे आपल्या इकडच्या भागामध्ये कोबीज, ऊस, बटाटा ही पिकंच म्हणजे घेतली जातात, तर याच्यामध्ये कसं तुम्हाला फायदा होतो किंवा कशा प्रकारची तुम्ही शेती करता?
1: मुख्य म्हणजे आमचं हे कडोली गाव हॉर्टिकल्चर फक्त बागायत शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
0: बर.
1: सरसन 1950 सालापासून कर्नाटक स्टेटमध्ये फर्स्ट नंबरप्रमाणे एकरी 100 टन ऊस, त्याप्रमाणे बटाटे आणि कॅबीज.
0: बर.
1: ह्या ते कर्नाटक फर्स्ट प्राईज मिळालेला
0: आहे.
1: आता अलीकडे जे आहे रासायनिक खत अतिशय वापरून जसं जमीन नापीक व्हायला तसं उत्पादन कमी व्हायला आहे.
0: बर.
1: आणि दरीमध्ये दरामध्ये सुद्धा फेर कमी जास्त झाल्यामुळं जरा हे झालं आहे. तरीसुद्धा कंपल्सरी कॅबीज 75% शेतकरी भात कापल्याबरोबर कॅबीज आम्ही घेतोच. भात कापल्यानंतर रोटावेटर मारून त्यात हे रास शेणखत एकरी एक ट्रक घालून त्याच्या रासायनिक खत DAP आणि सेंद्रिय दोन्ही मिसळून सरसरने एकरी 5 पोती DAP नंतर घालून परत आणि रोटावेटर मारून तरी काढून रोप लावतो. रोप लावल्यानंतर मग 4 पाने झाल्यानंतर ताबडतोब औषध फवारणी करून 4 वेळा प्रत्येक पाण्याला एक औषध फवारणी केली पाहिजे. टॉनिक हे कीटकनाशक आणि फुंजीसाईड त्याच्यानंतर परत आणि दुसरी वेळ खताचं रोज 20-20 फॅक्ट NPK देऊन नंतर त्याच्यानंतर त्या पिकाला भर दिल्यानंतर ससन 70 दिवसाला कापणीला येते.
0: बर.
1: आणि सरसन इकरी 70 किलोची 400 पोती उत्पादन येत आहे. जर आता 50-10 किलोला 5 रुपये किलोच्या पुढे विकलं तर जरा आम्हाला शेतकऱ्या परवडत आहे. आता सध्या तर काय 1 रुपये किलो आहे, त्यामुळे
0: बटाटे
1: हे कॅबीज
0: अच्छा अच्छा 1 रुपये किलो
1: 10 रुपये 10 किलो.
0: अरे बापरे.
1: 50 रुपयाला बोतल लिलाव चालले, त्याच्यामुळे आता सध्या शेतकरी काय त्याच्यामध्ये त्याला परत कॅबीजमध्येच रोटावेटर म्हणून तेच खत करता येत.
0: म्हणजे आहे ते पीक न काढता त्याच्यावरती नांगर फिरवायची,
1: परत आता पुढच्या पिकाला तेच खत वापरता येईल म्हणून.
0: ओके. हा हा, म्हणजे ते होतं तसं
1: होतं. मग त्या पुढच्या भात पिकाला किंवा उसाला तेच खत म्हणून हे होत आहे,
0: चांगला उपयोग होतो त्याचा. अच्छा.
1: आणि आता बटाटे पिकायचं म्हणजे पावसाळी बटाटे आणि उन्हाळी बटाटे दोन खरीप आणि रब्बी दोन हंगामात आम्ही बटाटे घेतो. खरीप म्हणजे आता सध्या जूनमध्ये पूर्व तयारी ट्रॅक्टरनं नांगर मारून त्याच्यानंतर शेणखत मिसळून जमीन तयार ठेवायची आणि सरसन जालंधरमधून उत्तराखंड तिथनं बटाटे मागून सर जूनच्या लास्ट 15 जूनच्या नंतर ते 5 जुलैपर्यंत ह्या 20 दिवसात आम्ही लागवड करतो
0: बटाट्याची.
1: एका 200 ग्रॅम सरसन 1 ग्रॅम बटाटा 200 ग्रॅमचा बियाण्यासाठीच वापरायचं. त्या 2 भाग करून ते तर असं पालतं घालून त्याच्यावर परत शेणखत घालून परत त्याच्यावर DAP म्हणा रासायनिक खत वापरून नंतर ढापून त्याला बोज मारून नंतर आणि कळनाशक मारतो म्हणजे तणनाशक तण येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर 1 महिना झाल्यानंतर परत दुसरा डोस रासायनिक खत देऊन झाल्यानंतर आणि परत मातीची भर दिल्यानंतर 2 महिन्यानंतर आणि परत 3 वेळा ಈಗ ಕರ್ಪಾ ರೋಗವರ್ಚ ಔಷಧ ತೀನ್ ವೇಳ ಮಾರವಲತ್ತೆ. ಈಗಾದ್ರಿ ಡಾಚಿನ ಪಾಡಿಪಾಯ ಕಿಂವಾ ವೇಗವೇಗಿ ಔಷಧ ಐತೆ. ತೀನ್ ವೇಳ ಮಾರಲ್ಯಾನಂತರ ಮಗ ಜರ ಸರಸ ಅಡಿಚ್ ಮಣ್ಣಂತರ ಕಣ್ಣಿಲ್ಲ ಬೀಗತ್ತೆ. ಸರಿ, ಎಕರೆ ಸರಾಸರಿ 100 ಕ್ವಿಂಟಲ್
0: ಬಟಾಟಾ ಹೋತ. बटाट्याचं पीक आपण म्हणजे आपल्याला किती दिवसांनंतर मिळतं?
1: साधारण 2.5 महिन्यानंतर पीक तयार होते.
0: बर,
1: आणि 90 दिवसापर्यंत पीक काढणी केली पाहिजे.
0: अच्छा, म्हणजे 2.5 महिन्यानंतर पीक ते तयार होत आहे आणि 90 दिवसापर्यंत आपण ते काढू शकतो.
1: काढून मग ते सावलीमध्ये वाळवतो.
0: सावलीमध्ये वाळवायचं असते. अच्छा अच्छा.
1: आणि सर्वसाधारण लाल जमिनीच्या बटाट्याला दिल्लीहून मागणी जास्त आहे. म्हणजे ते वेपरसाठी मागणी जास्त असल्यामुळे ती दिल्लीचे व्यापारी इथे येऊन मार्केट आड किंवा स्वतः जागेवर आमच्या शेतामध्ये येऊन खरेदी करतात.
0: अच्छा, लाल मातीचा बटाटा आणि काळ्या मातीचा बटाटा काय
1: म्हणजे? ह्यात काळ्या मातीच्या स्टार्च कमी
0: बर
1: आणि त्यात स्टार्च जास्त, त्यामुळं लाल जमिनीच्या वेपर्स चांगले येतात, ह्यात काळ्या जमिनीच्या काळे पडतात. त्याच्यामुळे मागणी दिल्लीची मागणी लाल जास्त.
0: बर,
1: आणि भाजीला पण लालचा बटाटा चवीला उत्तम असतो.
0: अच्छा,
1: आणि काळ्या जमिनीचा कमी. आणि आता रबी हंगामात काय करतो, बटाट्याचा भात कापल्यानंतर ताबडतो रोटावेटर मारून जमीन तयार करून ही जी आता आम्ही पावसाळ्यात तयार करतो की काळ्या जमिनीचे बटाटे, तेच बियाण्याचं वापरून त्यात भरपूर शेणखत घालून तेच बटाटे लावणी करून सरसन 4-4 पिशव्या DAP 2 वेळा घालून उत्तम ते पण उत्तम होत आहे. पण त्याला असं ते भाजीसाठीच गोव्याला इकडे तिकडे आसपास मग काय त्यावेळेला रेट मिळत नाही.
0: बर,
1: म्हणजे आता आग्रा इंदूर इथून आवक जास्त होते, त्याच्यामुळे आवक जास्त असल्यामुळे त्या ह्या रबीच्या सीझनला रेट मिळत नाही. मात्र का खरीप मात्र रेट गॅरंटी मिळते.
0: मग दिल्लीचे वगैरे जे व्यापारी असतात ते आपल्या शेतामध्ये येऊन हा लाल बटाटा घेऊन जातात, मग तो फक्त वेफर्ससाठीच ते वापरतात की आणि काय?
1: फक्त वेफर्ससाठीच
0: वापरतात. अच्छा अच्छा, त्याच्यासाठीच घेऊन जातात. मग तुमच्या इकडे जो बटाटा होतो तो लाल मातीतला?
1: लाल मातीचा.
0: म्हणजे 2.5 महिन्याने आपण ते पीक घेऊ शकतो आणि 90 दिवसापर्यंत काढू शकतो. मग कोबीचं पीक आपल्याला किती दिवसात मिळतं?
1: ते पण सरसावून 75 दिवसात तयार होते.
0: बर, 75 दिवस.
1: आणि एक थोड्या जाते त्या 3 महिन्यानंतर 90 दिवसानंतर तयार होतं. मग 3 महिन्यापासून 90 दिवस ते 120 दिवस या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये ती छाटणी केली पाहिजे. मार्केटमध्ये आम्ही स्वतः जर 100-100 पोती मार्केटमध्ये स्वतः गाडी घेऊन स्वतःची गाडी घेऊन आणणं पाहिजे, किंवा व्यापारी येतात बेंगलोरहून मार्केटहून त्यांचेच तोडणी करणारे लोक लेबर घेऊन त्यांनी स्वतः तोडून आमच्यावर अग्रीमेंट ठरावं, एक 100 रुपये 10 किलो किंवा एक ज्या मार्केटप्रमाणे रेटप्रमाणे 70-80 रुपये 10 किलो ठरवून असं त्याने छाटी करून घेऊन जातात. मसरसन प्रत्येक वर्षी कॅबेज ह्या उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे ह्या सरसन एक 500 ट्रक बेंगळूरला पार्सल होते.
0: मग वैयक्तिक तुमच्या शेतातला तुम्ही कोबीज असा म्हणजे पाठवतात इकडं?
1: पाठवलं.
0: अच्छा, मग हे तुमचे जे कस्टमर आहेत किंवा जे ते जे व्यापारी आहेत घ्यायला येणारे ते ठरलेले आहेत की प्रत्येक वेळी वेगवेगळे?
1: ठरलेले
0: आहेत. अच्छा, मग कधी असं रेट कमी जास्त करतात ते की
1: कमी जास्त होतं की ज्याप्रमाणे मार्केटचा रेट त्याप्रमाणे जे आहे ना त्याप्रमाणे एखाद्या वेळेला 50 रुपये होईल, एखाद्या वेळेला 75 होईल किंवा एखाद्या वेळेला 100 रुपये होईल, अशा पद्धतीने फ्लोटिंग रेट.
0: मग तुम्हाला कुठलं परवडतं जास्त, म्हणजे इथल्या मार्केटला नेऊन ते म्हणजे विकणं ते परवडतं की तिकडचे जे व्यापारी आपल्याकडे येऊन ते घेऊन जातात ते परवडतं?
1: तेच जे का ते व्यापारी येतात ना तेच परवडतं. तर का इथं छाटणी रेट थोडणी परत वाहतूक इथली अडत्यांची दलाली सरसन एका 70 बॅगच्या एका पोत्याला 70 रुपये खर्च येतो आणून इथे पोच करण्यासाठी. मग आम्हाला मिळणार 100 रुपये, मग फक्त 30 रुपये उरणार
0: होय की
1: त्याच्यामुळे ते आम्ही काय करतो त्यांनाच अग्रीमेंट करून ठरवून देऊन सोडतो. आता एक प्रयोग चालला आहे आमचा.
0: बर.
1: हॉर्टिकल्चर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी म्हणून आम्ही एक कागदीमध्ये कंपनी तयार केली आहे 1000 शेतकऱ्यांची.
0: बर.
1: कडोली, देवगिरी, जाफरवाडी, गुंजनटी, केंदूर, मणिकेरी, कटमई, बोडकेटी, खुरियाळ, काकती, होणगा अशा 10 गावांची 1000 शेतकऱ्यांची म्हणून कंपनी तयार केलेली आहे.
0: बर.
1: त्या कंपनीमार्फत जे काय अग्रीमेंट करणारे व्यापारी, खरेदी करणारे डायरेक्ट कंपनीमार्फत यायला लागलेत.
0: अच्छा.
1: ते त्यांच्यामार्फत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्याला पीक दाखवून अग्रीमेंट वगैरे करून दर ठरवून त्यांना त्यांचा सौदा ठरवून तोडायला होतो किंवा ठरवून देतो.
0: मग म्हणजे ह्या कंपनीशी ते संपर्क करतात व्यापारी आणि मग तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत त्यांना घेऊन जाता आणि पुढचं सगळं प्रोसिजर होतं. अच्छा. मग ऊस
1: मागे बटाटे पण होतात तसं गेलं. तसं एक 20 ट्रक बटाटे दर ठरवून त्या व्यापाऱ्यांना देऊन सोडलं. म्हणजे त्या शेतकऱ्याला दलाली नाही, जाग्यावरच बारदार नाही, वाहतूक नाही.
0: मग आता जे
1: आता बटाटे सुद्धा जे का बटाटे बियाचे बियाणा बियाटे डायरेक्ट होऊन आम्ही स्वतः कंपनी मार्फत त्यात नॅशनल सीड कॉर्पोरेशन हा कंपनी मार्फत आम्ही बी खरेदी करतो आणि इतर शेतकऱ्यांना वाटप करतो. मग त्यावेळेला माग 2016 त्यावेळच्या सरकारनं 1 क्विंटलला 1000 रुपये सबसिडी दिले आणि शेतकऱ्याकडून 1700 रुपये अशा पद्धतीने करून आम्ही वाटप केले. एक 25 ट्रक माल ह्या 10 गावांना खरेदी करून पुरवठा केली. तेच तो एक लाभ म्हणजे आता आडतेवाल्याकडून 2500 ते 2700 रुपये त्यावेळेला दर होता, तेवढे 1000 रुपये वाचले लाभ शेतकऱ्यांना.
0: अच्छा अच्छा. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही आपला माल आता खपवताय किंवा त्याची त्याचा व्यवहार होतोय. म्हणजे हे वेगवेगळे मार्ग जर आपण अवलंबले तर आपल्याला थोडासा फायदा होऊ शकतो. आता शेती म्हटलं की वेगवेगळी पिकं आपण घेऊ शकतो. मग तुम्ही आता इतके वर्ष झालं शेती करताय तर आतापर्यंत तुम्ही म्हणजे हीच पिकं घेत आलाय की नवीन नवीन काही प्रयोग केले?
1: नवीन नवीन केले. नवीन म्हणजे काय, आता हे कोथंबीर आहे किंवा माठ भाजीपाला इतर आहेच त्याच्यावर टोमॅटो जास्तीत जास्त हॉर्टिकल्चर. आता हे भातामध्ये ॲग्रिकल्चर हे भातात जे ॲग्रिकल्चर येतं आणि इतर भाजीपाला किंवा फळ फळावळ हे हॉर्टिकल्चरमध्ये येते. आता भातामध्ये वेगवेगळे जाती मग त्यामध्ये सुवासिक जाती म्हणून आले इंद्रायणी. अगोदर आम्ही काय करत होतो, जाडा भात पेरत होतो त्यामुळे त्याला रेट कमी, मार्केट कमी आणि उचल कमी. त्यामुळे आता ते कोल्हापूरमध्ये महाबीज म्हणून जी कंपनी स्थापन झाली त्यांच्यातर्फे जे संशोधन झालं की इंद्रायणी सुवासिक बासमती त्याचाच प्रयोग करून इथं बेळगावमध्ये सगळ्या बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण सगळीकडे प्रचार झाला आणि त्याच्यापासून तेच नवीन नवीन उत्पादन सुरू झालं.
0: म्हणजे भात पीक सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि भाजीपाला वगैरे तर आहेच आहे. थोडी पिकं अशी आहेत की त्यांना पाणी जास्त लागतं. मग आपल्या जमिनीमध्ये कसं किंवा आपल्या शेतामध्ये कसं पाण्याचा पुरवठा व्यवस्थित आहे की कसं नियोजन करता तुम्ही त्याचं?
1: आता पूर्वी चुकून आमच्या भागात ठराविक 10 एकरामागे 1 विहीर होती. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या 2-2 विहिरी झाल्या आणि त्याच्यामुळे बोरवेल झाले, त्याच्यामुळे पाण्याची मुबलक सोय झाली. आता आणि आत्ताच अलीकडे 10 वर्षात हे पाटबंधारे सोय झाली, नदी अडवल्यामुळे त्या जे काय बंद पडलेल्या विहिरी पूर्ण चालू झाल्या आणि बोरसुद्धा चालू झाल्या, त्याच्यामुळे पाण्याची काय कमतरता नाही. त्याच्यामुळे भात पिऊन आता माळ मुरमाड जमिनीतसुद्धा भात पीक उत्तम यायला लागलं.
0: अच्छा. आणि मग उसाला सुद्धा भरपूर पाणी लागतं असं म्हणतात ना?
1: नाही, आता ते अगोदर होत. आता जी नवीन तंत्रज्ञान ड्रिप सिस्टम, सरसाने 4 फूट सरी सोडून एक सरी सोडून एक सरीमध्ये जर मी ड्रिप टाकलो तर ती दोन्ही सरी भिजतात. म्हणजे थोड्या पाण्यात भरपूर उत्पादन यायला सुरुवात झालं.
0: बरोबर, म्हणजे आधुनिक पद्धतीची शेती आता करून आपण ते त्याच्यामध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि परत आपल्या गप्पा सुरू असतील. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही एकदा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय शंकर निंगापा पाटील यांना. ते एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी मी बोलते. सर, मला सांगा की कोबी, जूस, बटाटा ही तरी रेग्युलर पिकं तुमची झाली, तीच घेत आहे तुम्ही. थोडेफार भाजीपाला वगैरे सुद्धा केला तुमच्या शेतामध्ये. इतके वर्ष झालं तुम्ही शेती करताय, तर पारंपरिक पद्धतीनं शेती करणं आणि आता त्याच्यामध्ये जे होणारे बदल आहेत, म्हणजे आधुनिक शेतीकडं लोक वळत आहेत, तर तुम्हाला कुठली पद्धत योग्य वाटते?
1: आता सध्या आधुनिक पद्धतच आता आम्ही स्वीकारलेली आहे. अगोदर मी स्वतः शेती करत होतो. 1970 पासून मी स्वतः शेती करतो. वडील 70 साली वाले तेव्हापासून मी स्वतः शेती करतो. सूर्य बैल जोडीनं स्वतः 4 टाळ्याच्या खुरीनं भात पेरत होतो. आणि पूर्वी उंच वाढणारे वाण होते, त्याला ज्याला काय अंतरसाळी म्हणत, साळी भात म्हणत, घणसाळा, अंतरसाळी, अशा पद्धतीच्या साळी पीक होत्या. परंतु ते आता कालांतरानं पाणी जास्त, पाऊस जास्त झाला, त्यामुळे ते उंच वाढून त्या पिकं पडू लागली. पडू लागल्यानंतर त्यात जे काय त्यात चिंब भात पूर्ण भरायचं, चिंब व्हायचं प्रमाण जास्त झालं, त्यामुळे ते भात कुजू लागलं. त्यामध्ये पर्यायानं ते उंच वाणाची बंदच करून संपूर्ण ह्या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये बुटक्या जाती, त्या सुरुवातीला जया R8, नंतर वेगवेगळ्या प्रमोद अशा नमुन्याच्या जाती तयार झाल्या. आणि त्याचं उत्पादन पण भरपूर यायला, एकरी सरसावनं 40 क्विंटल पर्यंत यायला. मग त्यातीच आता ही सुधारली जात, जी काय सुवासिक इंद्रायणी, मग ती सुद्धा बुटकी जात आणि न पडणारी, उत्पादन जास्त देणारी.
0: बर,
1: मग सगळीकडे त्याचाच प्रसार झाला. आणि ते आता मासमती, बेळगाव मासमती म्हणून विकायला सुरुवात झाली. आता
0: म्हणजे इंद्रायणी तांदूळ बेळगाव बासुमती किंवा लोकल बासुमती म्हणून
1: विकतात. आता शुद्ध येळूर बासमती, इथं बेळगाव तालुक्यामध्ये येळूर म्हणून गाव आहे, इथं शुद्ध बासमती मिळत आहे. पण त्याला काय उत्पादन कमी, एकरी जास्तीत जास्त 20 क्विंटल. आता याचं जे आहे ना, एकरी 40 क्विंटल,
0: म्हणजे ह्याचं उत्पादन जास्त येतं. मग हे पीक किती दिवसात आपण घेऊ शकतो?
1: तसं 120 दिवस तयार होत आहे.
0: अच्छा.
1: आणि पूर्ण परिपक्व कापणीसाठी 120 दिवस.
0: हा हा हा,
1: म्हणजे 40 दिवस,
0: 4 महिने, म्हणजे 4 महिन्याचं पीक आहे. मग ह्याला पण म्हणजे हे फक्त पावसाळ्यातच घेतात वाटतं?
1: पावसाळ्यात. उन्हाळ्यात सुद्धा क्वचित चाललेलं आहे, जास्त तोना जास्त पाणी असलेल्या ठिकाणी
0: पाणी जास्त लागतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भात सुद्धा आपल्याकडे केले जातात. तर मग आता जी पद्धत आलेली आहे आधुनिक शेतीची म्हणा किंवा रासायनिक खतांचा वापर कमी करून आपण सेंद्रिय शेतीकडे वळतोय, तर तुम्ही असा काही प्रयोग करता का?
1: हो, थोड्या जे काय घरच्या वापरासाठी फक्त सेंद्रिय, फक्त शेणखत वापरून 10 गुंठे 20 गुंठे अशा त्या पद्धतीने वापर सुरू केलेला आहे. पण त्यांचं काय आहे, त्याचं उत्पादन भरपूर येत नाही एकदम. सुरुवातीला कमी होते, आता असते असते त्याचं जर उत्पादन वाढवणार. म्हणजे काय, तर जीवामृत तयार करून त्या जमिनीचा पोत, सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे देशी गाई वापरून त्याचं शेण खत, त्याचं मूत्र, अधिक देशी गाईचं तूप, गुळ आणि हरभऱ्याचं पीठ असं हे सगळे मिश्रण करून 15 दिवस त्याला मुरवत ठेवून जे काय त्याचं हे येत आहे,
0: खत तयार होत आहे,
1: त्याचं फवारणीद्वारे आणि पसरून अशा पद्धतीनं त्या शेतीचा उपयोग करून फक्त सेंद्रिय फक्त घरच्या वापरासाठी. मग त्याचा एकरी जास्तीत जास्त 15 ते 20 क्विंटल तेवढंच उत्पन्न मध्ये.
0: म्हणजे त्याच्यामध्ये थोडस उत्पन्न कमी येत असं तुम्हाला वाटतं?
1: मात्र काय, किंमत जास्तची. आरफाडी कॉलेजमध्ये शंकर लंगोटे म्हणून आहेत,
0: बर,
1: त्याने मुद्दाम ते प्रदर्शन भरवतात फक्त सेंद्रिय पिकवलेले धान्याचं.
0: बर.
1: त्यात भात असू दे, डाळी, विविध प्रकारची डाळी असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं, फक्त सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय गुळ सुद्धा.
0: हो ना. मग आता गुळ कसं आपण सेंद्रिय ओळखू शकतो, म्हणजे काळा असतो तो दिसायला किंवा चव पण थोडीशी वेगळी असते, तसं मग इतर आपण उत्पादन ओळखू शकतो का काहीतरी?
1: पूर्ण ओळखू शकतो.
0: अच्छा.
1: त्याची चव वेगळी असते.
0: म्हणजे बघून आपण ते ओळखू शकणार नाही, खाऊनच ओळखू शकेन. अच्छा. म्हणजे जर आता लोकांना विकत घ्यायचं असेल तर ते आधी विकत घ्यायलाच पाहिजे, त्यांनी नंतर टेस्ट करूनच त्यांना फरक समजेल त्यातला. म्हणजे तुम्ही घरच्या पुरती तेवढी सेंद्रिय शेती करता आणि बाकीचं जे उत्पादन आहे ते रासायनिक खतांचा
1: आणि सध्या संस्था उत्पन्न झालेत.
0: बर.
1: ऑर्गॅनिक फार्मिंग आमच्या अग्रिकल्चर खात्यामार्फत संपूर्ण ह्या बेळगाव तालुक्यात जे कोण शेतकरी ऑर्गॅनिक शेती करणार आहेत त्यांना सरकारतर्फे प्रोत्साहन देणार आहे, दिलं जाणार आहे. म्हणजे ठराविक सेंद्रिय जे बॅगा खत आणि एकरी सहाय्यधन अशा पद्धतीनं सहाय्यधन दिलं जाणार आहे. आणि त्याप्रमाणे एक आमचा ही का हॉर्टिकल्चर त्याप्रमाणे कंपनी झाली की त्यामुळे त्यांनी अग्रिकल्चर खात्यामार्फत एक कंपनी करायचा प्रयत्न करायचं करत आहेत. आता सध्या जॉईंट डायरेक्टर ऑफ अग्रिकल्चर आमच्या ह्या बेळगाव जिल्ह्याचे आलेले आहेत, त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आणि त्या आम्ही सुद्धा त्यांना प्रयत्न प्रसाद दिलेला आहे. आता इंटिग्रेटेड फार्मिंग सेक्ट म्हणून 20 लोकांचा एक गट अशा पद्धतीनं 50 गट तयार करून त्यांना पुरवण्यासाठी करार केला
0: आहे. म्हणजे सरकारकडून सुद्धा सेंद्रिय शेती करण्याकडे थोडस मदत होते, सरकारही मदत करत आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या एज ग्रुपच्या लोकांमध्ये तुम्ही फिरत असाल किंवा त्यांना भेटत असाल, त्यांची मानसिकता कशी आहे की रासायनिक शेती त्यांना योग्य वाटते की सेंद्रिय शेती?
1: म्हणजे पूर्णतः अगोदर सेंद्रिय शेती होतीच, आता जे काही हरित क्रांती झाल्यानंतर जे नाही लोकांची मानसिकता बदलली. आता बाजूचा शेतकरी 5 होती रासायनिक खत वापरलं, मी त्यांचे कॉम्पिटिशन, मी 10 पोती वापरणार आणि त्यांना 20 पोती वापरणार असं. त्यांचं पीक हिरवं दिसलं की आणि 10 पिशव्या आणून युरिया टाकणार, त्याच्यामुळे त्या गायला जमिनीचा कस
0: निघून गेला,
1: कस निघून गेला,
0: होय ना.
1: आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जी आहे ती जमीन टणक झाली.
0: म्हणजे शेतकरी हे वापरत असताना पुढे काय होईल याचा विचार
1: अजिबात नाही कॉम्पिटिशनवर.
0: बरोबर. आणि आता जाऊन त्यांच्या लक्षात येत असेल की सेंद्रिय शेती करणं किती महत्वाचं आहे आणि का करावी ते. म्हणजे एकतर जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी केलीच पाहिजे, त्याच्यासोबत आपलं आरोग्य जे आहे तेही जरा म्हणजे नीट राहण्यासाठीही सेंद्रिय शेती.
1: मी सुद्धा ऊस बोलावतो. आता ऊस अगोदर आम्ही जाळत होतो, जे का पाला पोतळा जाळत होतो. आता आता मला जे का ते पटलं नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याबरोबर जे संपर्क साधून जे का त्यांनी तंत्रज्ञान वापरून एक रोटावेटर तयार केलेत, ते ऊस तोडणी झाल्याबरोबर रौंदात जे का पाला पोतळा पसरले असत आहे त्याची ती कटिंग मशीन त्या रोटावेटरप्रमाणेच त्याला जोडून असे आडवे दात असतात, आडवे दात असं फिरल्याबरोबर ती जे का पाला कम्प्लीट बारीक होऊन त्या तासामध्ये पसरला जातो आणि तेच मग 1-2 महिन्यात कुसून त्याचं सेंद्रिय म्हणून त्या उसाला उत्पन्न झालं.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: बेळगाव मधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा. मोफत

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: नमस्कार तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय. म्हणजेच याला आपण लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे जे बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: आज आपण अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर बद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच शॉर्टकटमध्ये आपण याला ADHD असं म्हणू शकतो. तर ते म्हणजे नेमकं काय
1: ADHD? तुम्ही सांगितल्याप्रकारे हा एक अगदी सामान्य कॉमनली असणारा लहान मुलामध्ये सापडणारा एक प्रकारचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मुलांची मनोएकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी असते. त्याच्याबरोबरच हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता किंवा ज्याला आपण म्हणतो की भरपूर चुळबुळ करणे किंवा एक जागी स्वस्थ न बसणे, अस्वस्थ वाटणे किंवा सारखी हालचाल कंटिन्युअस आपण करत राहणे, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी. ह्याच्याबरोबरच ह्याचा तिसरा एक पैलू आहे त्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की एकदम आवेगानं रिॲक्ट करणं, म्हणजे दोनदा न विचार करणं. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तर एकदम उद्वेग, भावनांचा असू दे किंवा आपल्या वागणुकीचा, राग मारणं, टाकणं, उडी मारणं किंवा एकदम डेंजरस कामं करणं, जसं की रस्त्यावर एकदम न बघता पडणं किंवा एखाद्या गोष्टीला हट्ट धरला की कंटिन्युअस आपण अजिबात न सोडणं. त्याचप्रकारे किशोरवयीन मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजे एकदम रिस्की बिहेवियर्स मध्ये इन्वॉल्व्ह होणं, जसं की ॲडिक्शन्स किंवा चॅलेंजेस, दुसऱ्यांच्याकडून चॅलेंजेस घेऊन हे तुला जमतं का, हे नाही जमत, रॅश ड्रायव्हिंग, अशा प्रकारचे इम्पल्सिव्ह किंवा आवेगतापूर्ण असलेली आपली बिहेवियर. तर हे तीन पैलू अटेन्शन, हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी, ह्या तिन्हीमुळे आपण त्याला ADHD म्हणतो. ही ADHD हा एक प्रकार आपल्या लहान मुलांच्यामध्ये अतिशय कॉमन, म्हणजे 3 ते 5 मुलं, 100 मुलं घेतली आपण तर 3 ते 5% मुलांना ह्या प्रकारचा ह्या प्रकारची समस्या असू शकते. आपण एक वर्ग घेतला सामान्यतः 50 मुलांचा तर त्यात मिनिमम 2 ते 3 मुलं आपल्याला अशी दिसून येतील ज्यांना ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असू शकतो.
0: मग ही जे अशी जी लक्षणं दिसतात किंवा म्हणजे हे जे आहे आता ADHD त्याची काय कारणं असू शकतात? म्हणजे जेनेटिक असतं की हा ठीक आहे असंच होतं किंवा कालांतरानं बदल होतो, काय नेमकं?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. मग ADHD हा एक प्रकार आहे तो अतिशय अनुवांशिकरित्या बघितला जातो आणि जर एका व्यक्तीला घरातील ADHD असेल तर 80% चान्स असतो की त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे अगदी भाऊ बहीण, आई वडील किंवा काका मामा अशी जवळची संबंधामध्ये आणखी एकट्या कुणाला तरी 80% नक्कीच हा प्रकार असतो. म्हणजे हा एक अनुवांशिक प्रकार आहे. जी गुणसूत्र आपण आई वडिलांच्या कडून घेतलेली असतो तेही म्हणजे काही तयार करत नाही, त्यांनाही ती वरच्या पिढीतूनच आलेली असतात. तर अशा प्रकारे हा एक ADHD चा प्रकार आपल्याला जाणवून होतो. त्याच्या बरोबरच

0: एन्झाइम्स असतात थोडेफार मुलांना, त्याच्यानेही होऊ शकतं. एकंदर काय की अनुवांशिकता त्याचबरोबर थोड्या प्रमाणात दुसरी जी कारणं आपण बघितली, ह्यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ADHD हा प्रकार आपल्याला जाणून येत.
1: मग हे जे आता ADHD आहे म्हणजे लक्ष विचलित होणं किंवा अतिचंचलता, तर हे कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतं?
0: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रकार कधी कधी म्हटला जातो की अतिशय जर मूल चंचल असेल आणि ADHD असेल तर त्याची जाणीव आईला गर्भाशयातच येते. त्या मुलाची हालचाल इतकी जास्त असते की आई त्रासावून जाते. पण साधारणतः ज्यावेळेला मुलं चालायला सुरू करतात 1.5 वर्षापर्यंत, एकदा ती काय चालायला लागली त्याच्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. नको त्या जागी फिरणं, हिडणं, फर्निचरवर चढणं, उड्या मारणं किंवा घराबाहेर पळून जाणं आणि अशा ठिकाणी जाणं जिथं आपण त्यांना धरू शकत नाही. मग 1.5 वर्षापासून ते अगदी 18 वर्षापर्यंत 80% प्रकार आपल्याला बघायला मिळतात. 18 वर्षानंतरही सौम्य प्रमाणात ADHDचा प्रकार आपल्याला कंटिन्यू होऊ शकतो. पण साधारणतः ज्यावेळेला मुलं चालायला सुरू करतात आणि ज्यावेळेला मुलांना शाळेत घातलं जातं, जसं की 3-4 वर्षात त्यांना शाळेत शांत बसणं गरजेचं आहे, एका जागी बसणं, न उठणं, सांगितलेलं ऐकणं, लक्ष केंद्रित करणं, अभ्यासावर लिहिणं, ह्या गोष्टी ज्यावेळेला सुरू होतात आणि जर मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो.
1: याची प्रमुख लक्षणं तरी काय असू शकतात सर?
0: तर जसं आपण डिस्कस केलं की याचे 3 पैलू आहेत. पहिला पैलू इनअटेन्शन, म्हणजे अटेन्शनची कमतरता. मग ते आपण कसं ओळखू शकतो की मुलाचं लक्ष नसणं, जर आपण जेव्हा त्याच्याशी बोलत आहे, वर्गात बसलेलं असताना त्याचं फळ्याकडे किंवा शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष नसणं, भरपूर विसरणं, रोज पेन्सिल, इरेजर, शार्पनर, बुक्स किंवा दप्तर किंवा बॉक्स, खाण्याचा डबा विसरून येणं, काही ना काही सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स लक्षात न ठेवणं. जर आई वडिलांनी सांगितले की हे जाऊन तू ह्यांना दे, इकडं आहेत, ते अंडरस्टँड करून ते समजून घेणं आणि ते विसरणं हा प्रकार असतो. त्याचबरोबर ज्या कामांना भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, जसं की आपल्याला लिहायला पाहिजे, होमवर्क करण्यासाठी किंवा वर्गात बसून 2 पानं लिहून काढायची आहेत, त्याला भरपूर मनोएकाग्रता लागते लिहिण्याच्या कामासाठी. आणि मग हे क्लासवर्क इनकम्प्लीट राहणं किंवा भरपूर वेळ लावणं लिहिण्यासाठी, स्लो रायटिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे इनअटेन्शन किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमुळे होतं. दुसरा पैलू कोणता आहे? हायपर ॲक्टिव्हिटी. एका जागी स्वस्थ न बसणं, हातपाय कंटिन्युअसली काही ना काही करत असतील, त्याचबरोबर मध्ये मध्ये बोलणं, प्रश्न न विचारला तरी सर्वात पहिली हात न उचलता उत्तर देणं, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ॲज इफ म्हणजे काहीतरी मोटर लागले आतमध्ये आणि कंटिन्युअस फिरत आहे, रेस्टलेसनेस, अस्वस्थता, तो एक प्रकार झाला. तिसरा पैलू हा इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आवेग, दोनदा न विचार करणं, मनात आलं हे बोलायचं आहे बोलून टाकलं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात नाही, मनात आलं की ह्याला ढकलायचं आहे मारायचं आहे करून टाकलं. आणि ह्या सगळ्या इम्पल्सिव्ह आवेगपूर्ण आपल्या वागणुकीमुळं 2-3 हे बिहेवियर्स 2-3 सेटिंग्समध्ये असायला पाहिजे. फक्त ते घरात आहेत, शाळेत नाहीत किंवा बाहेर गेलेले नाहीत, मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. मग ते ॲटलिस्ट आयदर आउटडोर्स जिथं खेळत आहे मुलगा तिथं, शाळेमध्ये, घरामध्ये, किंवा आपण बाहेरच्या जागी गेलेलं असतो, अशा 4 जागांपैकी ॲटलिस्ट 2 जागांमध्ये हे सिम्प्टम्स असतील तर त्याला आपण ADHD म्हणू. आणि जर ही लक्षणं 18-20 वर्षानंतर आली तर त्याला ADHD म्हणू शकत नाही आपण. जे काही ADHD आहे त्याची लक्षणं आपल्याला लहानपणीच दिसून यायला पाहिजे. 6-12 वर्षामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून आली आणि त्याच्यामुळे जर भरपूर त्रास होत असेल, मुलाची शिकवणी मागे पडत असेल, त्याच्या बिहेवियरमुळे मित्र होत नसतील, आई वडिलांना मनस्ताप होत असेल त्याच्या बिहेवियरमुळे, तर ह्या सगळ्या लक्षणामुळे ज्यावेळेला डिफिकल्टीज वाढत जातात त्यावेळेला आपण त्याला ADHD असं म्हणू शकतो.
1: अच्छा, मग आता जसं आपण लहान वयाचं जर एक एक्झाम्पल घेतलं की आपण म्हणतो ना की हा ह्याचे वडील सुद्धा एवढेच खोडकर होते किंवा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्यामुळे हा असाच आहे असं आपण ग्रँटेड घेतो एकदा, आणि त्या म्हणजे कधी वाढत जातात किंवा आपण लक्ष नाही ठेवलं तर बऱ्याच अपघात सुद्धा छोटे मोठे होत असतात. तर अशा वेळी म्हणजे ह्या लहान मुलांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं हे प्रमाण थोडं

0: कमी येतं की मग त्याला ट्रीटमेंटचीच गरज आहे?
1: दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागेल की चंचलपणा आणि खोडकरपणा हा बालपणीचा सामान्य गुण.
0: अच्छा.
1: म्हणजे तो नॉर्मली असतोय सगळ्यांच्यामध्ये. पण ADHD हा एक तीव्र प्रकार आहे, त्यामुळे नॉर्मल खोडकरपणाला आपण ADHD म्हणू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला समजून येते की हा चंचलपणा आणि खोडकरपणा हा इतका वाढीला लागला आहे की त्याच्यामुळे वर्गातील शिक्षक मंडळी त्रस्त आहे, मित्रमंडळी त्रस्त आहे, कुणी त्याच्याशी बोलण्याला आणि फ्रेंडशिप करण्याला तयार नाही आहे, घरातली मंडळी त्या तितकीच त्रस्त आहे, त्यावेळेला हा आपल्याला ADHD असं म्हणू शकतो. जसजसं वय वाढत होईल तसं तसं आपल्याला समजून येतं की हायपर ॲक्टिव्हिटी कमी होत जाते. चंचलता, जी आपण शारीरिक चंचलता म्हणतो की एका जागी न बसणं, हातपाय कंटिन्युअस काही ना काही करत असणं, ती सर्वात पहिल्यांदा कमी व्हायला सुरू होते. पण कॉन्सन्ट्रेशन किंवा इनअटेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील ते कंटिन्यू असू शकतात, त्यामुळे 12-13 वर्षांनंतरही ते कंटिन्यू असू शकतात. थोड्या 80% लोकांना 18 वर्षापर्यंत ADHDचे भरपूर सिम्पटम्स कमी होऊन जातात आणि त्याला त्याच्यानंतर अजिबात ट्रीटमेंटची वगैरे काही गरज लागत नाही. फक्त ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपल्या त्रुटी समजून घेऊन त्याच्यावर काम करणं, त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रमाणात त्यांना मदत होते आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. ज्या वेळेला सिम्पटम्स मध्यम आणि तीव्र इंटेन्सिटीचे असतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं आपण सांगू शकतो.
0: जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचं बाळ आपण जर घेतलं तर आपण म्हणतो एका जागेला बसतच नाही, तो लगेचच हे ओढ ते ओढ असं करतो, म्हणजे कायमच इकडं तिकडं पळत राहतो, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि मग ते लहान वयात ही अशीच करत असतात हा एक समज आहे. तर हे जे आहे यांना ट्रीटमेंटची गरज आहे का की हे हळूहळू कमी होतं? मग
1: नाही, जसं आम्ही बोललो की जेव्हा मूल चालायला सुरू करतं त्यावेळेला त्याला सगळीकडं जायची उत्सुकता असते, जग ओळखण्याची उत्सुकता असते, त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. तर ही जी हायपर ॲक्टिव्हिटी आणि चुळबुळता आहे ती नॉर्मली म्हणू शकतो आपण, ॲटलिस्ट 4 वर्ष होईपर्यंत, 2-4 वर्षापर्यंत जी असलेली हायपर ॲक्टिव्हिटी किंवा चुळबुळता चंचलता ही वयोमानाप्रमाणे अगदी नॉर्मल असू शकते. पण जी मुलं पुढं जाऊन ADHD त्यांना डेव्हलप होणार किंवा हायपर ॲक्टिव्ह असू शकतील त्यांना कसं ओळखावं? 2-4 वयातच ते आपण ओळखूही शकतो. कसं? अगदी भरपूर टँट्रम्स करणं, म्हणजे जर कोणती गोष्ट नाही मिळालं तर डोकं आपटून घेणं, चावून घेणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, अग्रेसिव्ह होणं. एक दोनदा तुम्ही TV चॅनलमध्ये बघितलंही असेल की थोडी मुलं आहेत ती, भरपूर न्यूजही झाली होती मोठ्या प्रमाणात की एका मुलानं दुसऱ्यांना इतकं मारलं की हॉस्पिटलला जायची वेळ आली.
0: बरोबर,
1: ठीक आहे. त्याचबरोबर अशा डेंजरस बिहेवियर्स करणं की त्यातून न शिकणं, रस्त्यावर पडलं तर गाडी येणार हे माहीत आहे पण तरी न शिकणं त्यातून, असे जेव्हा लक्षणं आपल्याला दिसून येतात की भरपूर प्रमाणात अग्रेसिव्ह आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल त्यांच्या सेफ्टीवर, त्याचबरोबर झोप कमी येणं, आणखी सांगितलेली गोष्ट न समजणं आणि ते कंटिन्युअस त्याच बिहेवियर्समध्ये गुंतलेलं राहणं, तर त्यावेळेला आपल्याला थोडं जागरूकीनं राहावं लागतील की ह्या 2-4 वयोगटातही ह्या मुलाला ADHD असू शकेल का, आणि त्यासाठी मग तेव्हा त्यांना इंटरव्ह्यून करावं लागतं. पण जर तुम्ही विचारलं की जी मुलं चंचल असतात 2-4 वर्षात ते नॉर्मली असू शकतं, पण अगदी सिरियस गोष्टी ज्या वेळेला घडत असतील त्यावेळेला आपल्याला अगदी बारकाईनं ते नजर ठेवावी लागते की हा प्रकार ADHD तर नाही ना, किंवा पुढं जाऊन ADHD नाही होणार ना.
0: मग समजा की ADHDची लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत आहेत, मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशा मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जाणीव नसते की हा काही प्रकार आहे ADHD, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी. आजी म्हणते की तू लहान असताना तूही असाच होतास,
0: हो ना,
1: त्या किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुद्दाम करतो, त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाका किंवा त्याला पनिशमेंटची गरज आहे किंवा आई वडील तुम्ही त्याला नीट बघत नाही,
0: बरोबर,
1: त्यामुळे हा असा वागतोय. पण ही सगळी फक्त सुपरफिशियल एक्सप्लेनेशन झाले. मूळ कारण असतं ADHD. ADHD कशामुळे होतो? अनुवांशिक कारणामुळे मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, पुढील भाग संदर्शनी भाग आहे, त्याची मॅच्युरिटी किंवा मायलिनेशन ज्याला म्हणतो आपण ती सावकाश घडत असते. त्यामुळे जसं मुलांना तुम्ही बघितलं असेल की थोड्या मुलांना बेड वेटिंगचा त्रास असतो, म्हणजे त्यांची लघवी करण्याची क्षमता अजून डेव्हलप झालेली नाही, ती वयोमानाप्रमाणे सावकाश डेव्हलप होते. त्याचप्रकारे कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी, अटेन्शन ॲबिलिटी ही कधी 3-5% मुलांच्या मध्ये सावकाश डेव्हलप होत असते आणि त्यामुळे हा प्रकार होतो. सगळ्यात पहिला पालकांनी ओळखावं की हा एक प्रकार आहे, मूल वाईट नाही आहे, पण ते ADHD जे काही मुलाला हा प्रकार आहे त्याच्यामुळे मूल ह्या प्रकारे वागत आहे. त्यामुळे फक्त ओरडणं किंवा धमकावणं किंवा स्ट्रिक्ट होणं, पनिशमेंट देणं किंवा हॉस्टेलमध्ये पाठवणं ह्याच्याने प्रश्न सुटत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मुलांशी पालकांनी कम्युनिकेशन कसं साधावं हेही महत्वाचं आहे. आता मूल इतकं चंचल असेल तर आई वडील नुसतं काय करतील, हे करू नको, इथं जाऊ नको, ते घेऊ नको, किंवा ब्लेमिंग ज्याला म्हणतो की तू सारखं वाईटच वागतोस, तू असाच आहेस, त्यामुळे हे नेगेटिव्ह कम्युनिकेशन पॅटर्न्स डेव्हलप होतात, ते अजिबात उपयोग पडत नाहीत आणि त्यामुळे मुलंही त्या सायकलमधून बाहेर पडायला त्यांना कठीण होतं. कम्युनिकेशन सुधारणं म्हणजे बॅलन्स्ड ज्याला असं म्हणतो की ज्या वेळेला मूल चांगलं वागतं त्यावेळेला भरपूर लक्ष द्या किंवा त्याची प्रशंसा करा, त्याच वेळेला जर चांगलं वागत नसेल त्यावेळेला स्ट्रिक्ट राहणं महत्त्वाचं. मारून हा प्रकार कमी होत नाही, उलट काय होतं की हा प्रकार वाढत, त्यामुळे स्ट्रिक्ट राहणं. दुसरं पालकांनी काय समजून घ्यावं लागेल की मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याची एनर्जी भरपूर आहे, ती चॅनलाइज करणं कुठेतरी गरजेचं असतं. आणि आजकाल काय होतंय, मूल शाळेला गेलं जाऊन आलं अभ्यासात मागे पडतंय म्हणून ट्युशनला 2-3 तास, त्याच्यानंतर 1-2 तास घरामध्ये, तर 10 तास हे अभ्यासातच जातात आणि त्याच्यानं इरिटेशन वाढत जातं मुलाचं. आणि त्याचा नैसर्गिक गुण काय मुलाचा की ॲक्टिव्ह राहणं, बाहेर आउटडोर ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि ते कुठेतरी थांबवलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना हायपर ॲक्टिव्हिटी आहे त्यांना ॲटलीस्ट 1 तास दिवसा, आयडियली सकाळी, जर एनर्जी चॅनलायझिंग स्पोर्ट्स म्हणजे ते रनिंग स्पोर्ट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग अशा गोष्टी जर करत असतील तर नॅचरली त्यांचं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर वर्ग शिक्षकांशी संवाद साधणं हेही फार महत्वाचं आहे, त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करणं. काय होतंय, मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत किंवा हायपर ॲक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कुठं बसवलं जातं, सगळ्यात मागच्या बेंचवर, आणि त्याच्यामुळे काय होते की अजूनही ते डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे जे काही 50% कॉन्सन्ट्रेशन असते ते 90% बिघडते आणि मग मागच्या बेंचवर असलेले प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहितच आहेत की लहानसहान आवाज आला, खोडकर वृत्ती, ह्या सगळ्या जास्त वाढत जातात. त्यामुळे वर्ग शिक्षक आणि ज्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो ह्या मुलांना पुढं बसवणं, जवळ बसवणं, जबाबदारी देणं वर्गातली, बुक्स कलेक्ट करा किंवा मॉनिटर सारखे काम द्या किंवा सारखे हालचाल भरपूर असते त्यांची, त्यामुळे त्यांना 15 मिनिटाला काही उठून काम करण्याची आम्ही संधी दिली ना की त्यामुळे त्यांचं मन थोडंफार शांत होऊ शकतं. त्याचबरोबर नुसतं पनिशमेंट आणि ओरडण्यानं क्लासरूममध्ये पण काही उपयोग होणार नाही, अगदी अर्ध पेज लिहिलं तरी शाबाशी देणं, त्यामुळे मुलाला प्रोत्साहन मिळेल की आपण अजूनही भरपूर लिहिलं पाहिजे, तर अशा गोष्टी. त्याचबरोबर रिवॉर्ड सिस्टम म्हणतो आपण, स्टार चार्ट्स यूज करणं, म्हणजे चांगले बिहेवियर झाले की त्याला बक्षीस देणं स्टारच्या प्रमाणे, टोकनच्या रूपात वगैरे, नंतर ते मूल त्याचा वापर करून कोणती आवडीची गोष्टी वगैरे घेऊ शकतो. तर हे सारे भरपूर बदल फक्त पालकांनीच नव्हे तर शिक्षकांनी, वर्गात, त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनी केल्याने ADHDची जी लक्षणं आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसू शकतात.
0: जसं आपण आता शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये मुलं लक्ष देत नाहीत, त्यासाठी जरा शिक्षकांनी हे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी आधी शिक्षकांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे की असं ही सगळी लक्षणं या मुलांमध्ये आहेत, त्यामुळे आपण स्पेशली यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वांच्या डोक्यामध्ये हेच असतं की हा थोडा आगाव आहे आणि खोडकर आहेत, मग ही लक्ष देत नाहीत त्यामुळे थोडी पनिशमेंट द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि खूप कॉमन घेतात हा विषय, ते म्हणजे एवढं सिरियस घेत नाहीत या गोष्टीला. तर याच्यासोबत सर आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे किंवा टेस्ट आपण अशा काही करू शकतो का की ही गोष्ट आपल्या लक्षात यावी?
1: येस, कसं ओळखता येतं आपल्याला ADHD? आजकाल काय झालं की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलं स्वतः डायग्नोस करायला सुरू केलं की मला ADHD आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास करता येत नाही, पण ते चुकीचं आहे. ते तज्ज्ञांना भेटून आपण लहानपणापासून जी त्यांची वृत्ती आहे, जे बिहेवियर्स आहेत ते समजून घेणं, त्याचबरोबर कधी कधी काय होतं की आपल्याला शाळेतील शिक्षकांच्याही संवाद साधावा लागतो आणि विचारावं लागतं की वर्गात कसं आहे मुला आणि काय बिहेवियर असतं. आणि 90% शिक्षकांचं म्हणणं असते की त्याचं लक्ष असत नाही, बाहेर बघत असतो, डिस्ट्रॅक्टेड असतो, अभ्यासात मागे आहे, किंवा एकदम रागाने रिप्लाय करतो, किंवा मुलांशी जुळवून घेत नाही, जागा सोडतो. तर वर्गातील बिहेवियर आणि पालकांनी सांगितलेल्या तक्रारी, ह्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशनसाठी थोडे टेस्ट आहेत आपल्याजवळ जे आपण हॉस्पिटलमध्ये करतो, त्यामुळे समजून येते की मुलाची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी किती आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर एकतरी जसं सांगितलं की घरात बदल, शाळेत बदल, त्याचबरोबर मुलांना स्पोर्ट्स ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुश करणं, त्याच्यानंतरचा भाग जो आहे त्याला आपण बिहेवियर थेरपी म्हणतो, जसं की पेरेंट ट्रेनिंग, म्हणजे पेरेंट्सना बिहेवियर थेरपी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पालकांनी त्याचबरोबर मुलांनी आपले बिहेवियर्स कसे चेंज करावेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामुळे भरपूर मनस्ताप आणि त्रास जर शिक्षकांना, वर्गात आणि पालकांना होत असेल, त्यावेळेला ह्यासाठी औषधंसुद्धा आहेत. आणि ही औषधं ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून आपल्याजवळ आहेत आणि त्याचा इफेक्ट असा की ही औषधं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. आणि त्यामुळे ह्या औषधांचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणात कधी कधी करावा लागतो, ज्याच्यामुळे काय होईल की मूल अभ्यासात वगैरे मागे पडणार नाही आणि बिहेवियर्स त्याचं नीट होईल आणि नॉर्मली एका सिच्युएशनमध्ये त्याची वाढ होत राहील.
0: अच्छा, मग सर म्हणजे ट्रीटमेंटचा तर भाग झाला किंवा टेस्ट काय करायचे आहे ते आपण सांगून दिलं, मग हा फक्त लहान मुलांमध्येच आढळून येतो की मोठ्यांनाही अशा काही अडचणी येऊ शकतात?
1: जसं आम्ही आता सांगितलं की ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी हा प्रकार नव्याने मोठ्याने येऊ शकत नाही, म्हणजे 18-20 वर्षानंतर सडनली येऊ शकत नाही. जर असे सिम्पटम्स त्यांना असतील तर त्याची भरपूर कारणं असतील, म्हणजे काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असेल, फोन गॅजेटचा भरपूर वापर होत असेल, किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यामुळे मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्येच ही लक्षणं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि 80% कमी होतात 18 वर्षापर्यंत, 20% लोकांना ती पुढेही कंटिन्यू राहतात जीवनभर, म्हणजे 25 वर्षापर्यंत किंवा 40-50 वर्षापर्यंत सुद्धा कंटिन्यू असू शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डिफिकल्टी प्लॅन करणं डिफिकल्ट, ऑर्गनाईज करणं आपल्या गोष्टी डिफिकल्ट होणं, कोणती गोष्ट किंवा काम टाळाटाळ करणं, ज्याला प्रोकास्टिनेशन म्हणतो आपण, अगदी शेवटपर्यंत ढकलणं आणि त्यामुळे आपलं वर्क परफॉर्मन्स कमी होणं, लोकांशी संवाद साधताना इम्पल्सिव्ह, म्हणजे रिलेशनशिप्समध्ये इम्पल्सिव्ह किंवा एकदम रॅश ड्रायव्हिंग किंवा ॲक्सिडेंट्स भरपूर होणं, अशा प्रकारची लक्षणं जेव्हा मोठ्यांमध्ये दिसून येतात त्यावेळेला जे ADHD मुलांच्यामध्ये असते ते कुठेतरी ओळखलं गेलेलं नसते आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रौढांच्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात.
0: अच्छा, मग लहानपणापासूनच जर आपण याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा काही लक्षच नाही दिलं तर पुढे जाऊन याचं सिरियस काही असं होऊ शकतं का, म्हणजे रिस्क काय आहे का?
1: नाही, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांना मध्यम किंवा तीव्र प्रकारचा ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असेल, जर ते ओळखलं नाही तर काय इफेक्ट्स होतात त्याचे, ह्याच्यावर भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आणि ज्या मुलांना ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा काय इफेक्ट होतोय त्याच्यावरही भरपूर संशोधन जगात झालेलं आहे. सर्वात प्रथम बघूया की काय होऊ शकतं जर ट्रीटमेंट नाही घेतलं आणि त्यांना योग्य साथ नाही मिळाली तर. एकतरी अभ्यासात मागासलेपणा, ज्या मुलात क्षमता होती की डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची ती बहुतेक 10वी 12वीपर्यंतच राहू शकेल. त्यानंतर मैत्रीमध्ये डिफिकल्टीज, म्हणजे स्वभाव इतका जड असतो, रागिष्ट असू शकतो की त्यामुळे कुणी आपल्या जवळ राहू शकत नाही. त्याचबरोबर काम जिथं करू तिथं डिफिकल्टीज येणं, सारखे जॉब चेंजेस करावे लागणं, बिकॉज कारण तिथं ऍडजस्ट होऊ शकत नाही, एकमेकांशी आपण नीट राहू शकत नाही किंवा राग भरपूर प्रमाणात येतोय. फोर्थ, व्यसनाधीन होणं. ADHD इज अ रिस्क फॅक्टर फॉर कोणतंही व्यसन असू दे, तंबाखूचं, दारूचं किंवा गॅजेट्स, आजकाल गॅजेट्स, स्क्रीन, मोबाईल ॲडिक्शन, हे ॲडिक्शनचं प्रमाण जास्त होतं. फिफ्थ इज ॲक्सिडेंट्स अँड इंजुरीज, म्हणजे ज्याच्यामुळे ADHD जर नियंत्रणात नसेल तर भरपूर रॅश ड्रायव्हिंग करून ॲक्सिडेंट्स, लीगल प्रॉब्लेम्समध्ये येणं. सिक्स्थ इज क्रिमिनॅलिटी. क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, थोड्या मुलांच्या मध्ये जिथे ADHD ट्रीट होत नाही ती अगदी वाईट वळणाकडे जाऊन जाऊन वाईट मुलांच्या संगतीत येणं आणि मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, व्हायलन्स ह्यासारख्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, तर हे सारे इफेक्ट होऊ शकतात. असेही संशोधनमध्ये सापडून आले की ज्या व्यक्तींना ADHD असते त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही कधी कधी, का म्हणजे सारखी भांडणं किंवा सारखे इम्पल्सिव्ह बिहेवियर्स याच्यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि ज्या प्रौढांना एडीएचडी असते त्यांचं पेरेंटिंग ही वेगळं असू शकेल. फॉर एक्झाम्पल, त्या रागात ते मुलांना कसं सांभाळतात तेही महत्वाचं आहे. जर ते अगदी इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत असतील, रागात बोलत असतील, मारत असतील किंवा डिसिजन घेत असतील, तर त्याचा इफेक्ट मुलांच्यावर म्हणजे पेरेंटिंगवरही होतो. असे भरपूर प्रमाणात हे प्रकार आपल्याला दिसून येतात. जर योग्य प्रमाणात ट्रीटमेंट घेतली योग्य वेळेत, तर भरपूर संशोधनात असं दिसून आले की त्यांची अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. नंबर ऑफ इयर्स इन एज्युकेशन, म्हणजे ज्याला आपण किती वर्ष शिक्षण घेतात ते वाढतं, त्याचबरोबर क्रिमिनॅलिटी कमी होतं आणि ॲडिक्शनचे चान्सेस कमी होतात. तर हे सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स ट्रीटमेंटनेही आपल्याला दिसून येतात.
0: मग सर, म्हणजे ADHD हा जो आता सिंड्रोम म्हणूया किंवा हा जो आजार एक प्रकारचा आहे तो आहे म्हणून आपल्याला आता समजलं, आणि मग कायमच आपण त्या ट्रीटमेंट सोबतच राहिलं पाहिजे, औषधांसोबतच राहिलं पाहिजे की काही वेळानंतर आपण बंद करू शकतो?
1: जर सौम्य प्रकारचा ADHD असेल तर लाईफस्टाईल चेंजेस आणखी बिहेवियरल मॅनेजमेंटनी ते भरपूर प्रमाणात नियंत्रित असू शकते. मध्यम आणि तीव्र असेल तर सगळ्यांना भरपूर वर्षापर्यंत ट्रीटमेंटची काही गरज नसते. प्रत्येक माणसाचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे, प्रत्येक मुलाची ट्रीटमेंटची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे युजुअली काय केलं जातं की जे काही मेडिसिन्स आहेत त्याचे ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वापरले जातात. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात बदलही होतात आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या वेळेला औषधं थांबवली जातात सुट्टीच्या वेळेला. आणि बघितलं जातं की मुलगा आता विदाऊट मेडिसिन्स रेडी आहे का, किंवा चेंजेस भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि मेडिसिनची सध्या आपल्याला गरज आहे का. जर आपल्याला असं जाणून आलं की सध्या काही मेडिसिनची गरज नाही आहे तर ते थांबवलेही जातात. तर ॲटलिस्ट 6 महिने, मग ते प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असतं, 6 महिने ते मग कधी कधी वर्षानुवर्षही ते आपल्याला वापरावी लागतात. डिपेंड्स ऑन सिव्हिअरिटी, म्हणजे किती तीव्र आहे त्याच्यावर डिपेंड होतं ते.
0: पण तशी अगदी लहान मुलं जर आपण घेतली, ती जशी खोडकर वगैरे असं आपण एक लेबल लावतो त्याला, आणि शाळेत गेल्यानंतरही तेच कंटिन्यू असतं की हा जरा आगावच आहे तो, असं इझिली आपण म्हणून जातो. पण हे त्याला लेबल लावणं चुकीचं आहे असं आता जाणून येतं आहे तुमच्या बोलण्यावरून, कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, आणि ते पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही ठेवावं. मग हे जर एखाद्याला झालं सर, म्हणजे असेल ही लक्षणं जर दिसून येत असतील, तर सगळ्यात मोठा म्हणजे धोका त्याच्या अभ्यासावरच किंवा परिणाम अभ्यासावरच होणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त मग काही खेळांमध्ये किंवा काही असं ऍक्टिव्हिटी ज्या हायपर ऍक्टिव्हिटी तो करेल न विचार करता त्याच्यावरती होईल, मग हे सगळं आपण कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो?
1: एकतरी आम्ही म्हणतो की मुलाचं रुटीन तुम्ही पॅक करा. म्हणजे त्याला कसं आहे की मुलाला 4 भिंतीत आपण कोंडून घातलं की त्याची इरिटेशन वाढणार, रिस्क टेकिंग बिहेवियर्स वाढणार आणि तो सांगितलेलं काही ऐकणार नाही. त्यामुळे असं शेड्यूल किंवा टाइम टेबल निर्माण करा की जिथे तो प्रत्येक तासाला त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे शाळेत तरी ते बिझी असतातच, मग शाळेत त्यांना कसं हँडल करायचं ते शिक्षकांनी आणि काउन्सिलर्सनी थोडं समजून घेतलं की ती शाळेत मदत होते. शाळा संपल्यानंतर प्रत्येक तासाचं आपण एक टाईम टेबल करणं की ज्याच्यामध्ये त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, मित्रांशी भेटणं आलं किंवा एक तास अभ्यासही आला. त्याचबरोबर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की कधी कधी ह्या मुलांना अभ्यासात मागासलेपणाही असू शकतो, मग तो ओळखून प्रेशर न करता त्यांना जितकं जमतं तेवढं करू देणं आणि प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. एकतरी त्यांचं टाइम टेबल आपण रुटीन फिक्स करायला हवं, दुसरं त्यांना स्पोर्ट्स किंवा एनर्जी चॅनलायझिंग ऍक्टिव्हिटी ते आपण अवेलेबल करून देणं, तिसरं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याने वाढेल अशा ऍक्टिव्हिटीज, उदाहरणार्थ थोड्या मुलांना लेगोज, कलरिंग किंवा पझल्स, मेजेस किंवा असे भरपूर गेम्स असतात जे मुली असतील तर ते मग ज्याला बीडिंग वगैरे म्हणतो, अगदी आर्ट वर्क वगैरे म्हणतो, मग अशा ऍक्टिव्हिटीज ही त्यांना आपण प्रोत्साहन करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हेही पॉसिबल आहे. मग मेडिसिनची तर साथ तरी आपण घेऊ शकतोच, पण त्याचबरोबर आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाकीच्या गोष्टीही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या वेळेला मुलाच्या वागणुकीमुळे आणि हायपर ऍक्टिव्हिटीमुळे त्रास व्हायला लागतोय त्यावेळेला पालकांनीही फक्त ते ओरडून न सांभाळायचा प्रयत्न करता योग्य रीतीने इन्स्ट्रक्शन्स देणं किंवा ते प्रॉब्लेम्स हाताळणं तेही महत्वाचं आहे. आणि तेच आपण बिहेवियर थेरपी आणि पेरेंट ट्रेनिंग मध्ये पालकांना शिकवून देतो. पालकांनी जे थोडे बुक्स आहेत त्यांचा वापर करून मुलांशी, ह्या हायपर ऍक्टिव्ह मुलांशी कसा संवाद साधावा लागतो आणि मी कसं सांगितलं तर मूल ऐकेल, हा एक कम्युनिकेशनचा पार्ट झाला, तेही समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बुक्स वगैरे अवेलेबल आहेत की मुलांना ऑर्डर करून नुसतं आपण नीट करू शकत नाही, किंवा एक ते एका वयापर्यंत होऊ शकते जेव्हा अगदी मुलं अगदी लहान आहेत, पण त्यानंतर ते रिवर्ट करायला सुरू करतात किंवा अपोज करायला सुरू करतात, मग त्यावेळेला आपली शैली बदलावी लागते पालकांना.
0: खूपच महत्वाच्या विषयावर बोलतोय सर आपण, कारण आजकाल मुलांमध्ये ही समस्या खूप आपल्याला दिसून येते आणि मुळात हा एक किरकोळ का असेना पण एक आजार आहे हे थोडंसं समजून घेऊन पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी थोडंसं लक्ष द्यायला हवं मुलांवरती. आणि जसं शाळेमधल्या गोष्टी आपण म्हणतो की काही गोष्टींचा फोर्स करून नाही चालणार, कारण त्यांच्या बुद्धीनं तेवढंच होणार आहे त्यांच्याकडून, तेव्हा ती जास्त अपेक्षा ठेवू नये पालकांनी सुद्धा. तर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. शेवटी जाता जाता सर, अटेन्शन ठेवणं किंवा कॉन्सन्ट्रेट करणं हे केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. आज आपला विषय होता लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता याविषयी, म्हणजे त्याला ADHD आपण असं म्हणू शकतो. तर या विषयावरती बोलत होतो आणि कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू ध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. वेणुध्वनी 90.4 FM KLE गणसूप आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

वळख धरीन वय तुमची तुमची भी वळख धरीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन।

0: स्टॅनली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 August 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾವಸಂಗಮ. ಮತ್ತಷ್ಟು ಗೀತೆಗಳೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ. ಇದು ಕೆಯಲ್ಲಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: क्लिनिक कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

0: ऐसी चढ़ गई।
1: केली कैंसर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल।
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल।
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.